0: अडलेड वाणी।
1: नमस्कार श्रोते हो, मी रूपल प्रधान अडलेड मराठी मंडळाच्या पुढील 2 वर्षाचे प्रेसिडेंट पदाची जबाबदारी सर्वानुमते मी स्वीकारली आहे. गेल्या रविवारी मंडळाच्या AGM ला प्रथमच इतका धवधवीत प्रतिसाद मिळाला. अनेकांना कमिटीत काम करण्याची इच्छा असल्याने मंडळाच्या इतिहासात प्रथमच निवडणूक घेणेही भाग पडले. रविवारच्या AGM ला उपस्थितांच्या संख्येवरून आणि कमिटीत काम करायला उत्सुक मेंबर्सला बघून असे वाटते की आपलं मंडळ खरंच खूप स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहे. प्रेसिडेंट पदाची जबाबदारी सांभाळण्याची संधी मला मिळाली हा मी मला मिळालेला मोठा सन्मान समजते. कमिटीत जुने आणि नवीन मेंबर्स मिळून आम्ही सर्वजण मराठी समाजासाठी उपयुक्त आवडतील असे कार्यक्रम करूया. अर्थात तुमच्या सर्वांच्या सहकारानेच. मंडळ हे आपले सर्वांचे आहे, म्हणूनच एकमेक सहाय्य करूया, जीवन आपले सौख्यमय करू. धन्यवाद.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऑगस्ट महिन्याच्या आपल्या रेकॉर्डिंगला आता सुरुवात करणार आहोत. यापूर्वीच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की 37, 38 आणि 39 या श्लोकामध्ये अर्जुनाने ही जर माझी कुणाचीही म्हणजे माझी म्हणजे कुणाचीही ही जी भक्ती साधना सेवा किंवा अभ्यास आहे हा अर्धवट राहिला तर काय होतं, त्याला काही पाप लागतं का, त्याला काही वाईट गती प्राप्त होते का, असा प्रश्न विचारला होता. आणि त्याचं उत्तर भगवंतानी पुढे दिलेलं आहे. हे आपल्या सगळ्यांच्या मनातलं सुद्धा किलमिश काढून टाकणारा हा भाग आहे, लक्षपूर्वक ऐका. श्री भगवान वाच पार्थ नैवेह नामूत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. हे तात ह्या शब्द मोठ्यांना पण वापरतात, वडील काका यांना पण, पण तसाच हा तात हा शब्द आपल्यापेक्षा लहान असलेल्या परंतु ज्याच्याबद्दल आपल्याला अत्यंतिक प्रेम असलेल्या माणसाबद्दल सुद्धा आपण नाही का लहान मुलांना अरे बाबा असं नाही असं म्हणतो ना. बाबा म्हणजे तो काय आपला बाबा नसतो, पण आपण त्याला अगं बाई असं नाही अरे बाबा असं नाही प्रेमाने वापरतो, तसा हा तात शब्द वापरलेला आहे. पार्थ न इह न अमूत्र, इह म्हणजे या पृथ्वी लोकावर आणि अमूत्र म्हणजे इतर कुठल्याही लोकांमध्ये, म्हणजे भुवो भुवा स्वहा जना तपहा सत्यम सगळे लोक आहेत ते, याच नाही तर कुठल्याही लोकांमध्ये. लोक म्हणजे हे वेगवेगळे स्तर आहेत ते. तिथंसुद्धा अशी उपासना अशी साधना केलेला जो योगी अभ्यासू आहे त्याचा कधीही विनाश न विद्यते होत नाही. हे पार्थ असा कुणाचाही इथंच नाही, काही गोष्टी इथं आणि तिथं अशा वेगळ्या वेगळ्या होतात ना, तसं म्हटलेलं आहे की इथंच काय कुठल्याही दुसऱ्या लोकातसुद्धा, म्हणजे तो स्वर्गात गेला वैकुंठात गेला कुठेही गेला तर त्याचा कुठेही विनाश न तस्य विद्यते, त्याचा विनाश होत नाही. आणि काय, नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात, असा हा कल्याणकृत चांगलं काम करलेला निष्काम कर्म केलेला आणि साधना केलेला जो योग व्यक्ती आहे त्याचं दुर्गतीन तात न गच्छती, असा हा माणूस कधीही नाही कश्चित कधीच तो दुर्गतीला प्राप्त होत नाही, त्याची अधोगती होत नाही. आता याच्यामध्ये विनाश आणि अधोगती या शब्दांचा आपण नीट अर्थ समजून घेऊया. विनाश म्हणजे नष्ट होणं असलं तरीसुद्धा इथं विनाश आणि अधोगती दुर्गती म्हटलेलं आहे. म्हणजे काय, आत्ता आपण 84 लक्ष जन्म योनीतून आपल्याला जावं लागतं आत्म्या आपल्या आत्म्याला किंवा प्रत्येकाच्या आत्म्याला. कुठली तरी पूर्वपुण्याई आहे म्हणून की आत्ता हा आपल्याला माणसाचा मानव जन्म मिळालेला आहे. आणि विवेकचूडामणीमध्ये शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे तसं माणसाच्या जन्मामध्येच तुम्हाला कर्माचं स्वातंत्र्य आहे. बाकीच्या कुठल्याही त्यांना ते फक्त प्रारब्ध भोगा, अगदी यक्ष किन्नर आणि देवतासुद्धा त्यांना प्रारब्धाचे भोग भोगायचे आहेत, त्यांच्या हातात काहीही नसतं. ते भोग संपले की त्यांना त्याच्यातनं ते त्यांच्या पूर्व आयुष्याला ते प्राप्त होऊ शकतात. पण माणसाच्या एकच आहे की ही हॅज गॉट चॉईस, हे करू का ते करू चांगलं करू का. म्हणून माणसाच्या जन्मामध्येच फक्त मुक्तीसाठी आणि चांगल्या सद्गतीसाठी आपल्याला प्रयत्न करायचे असतात, हे आपण सगळ्यांनी ध्यानात घ्यावं. आपल्याला खूप मुश्किलीने हा मानव जन्म मिळाला, याच्यामध्ये जर आपण चांगलं कर्म नाही केलं तर आपण परत अधोगतीला म्हणजे दुर्गतीला किंवा विनाश होणार आहे आपला. आत्ताचा जन्म जो आहे मानव जन्म त्याचा विनाश किंवा दुर्गती म्हणजे आपण खालच्या स्तर योनीला जाणं. खालची योनी म्हणजे पशु, हे तिर्यक योनी म्हणजे चार पाय असणारे, मच्छर, कीटक, अगदी झाडं, वेली, नंतर पाणी, दगड, विटा, सगळं कुठलंही अगदी नीच योनीपर्यंत आपण राक्षस असू असे जाऊ शकतो आपण जर वाईट वागलो तर. म्हणून सांगितलेलं आहे की चांगलं सद्गती सत्कर्म, थोडंसं सुद्धा सत्कर्म केलं तरीसुद्धा तुम्हाला स्वल्पमप्यस्य बग त्रायते महत्त्व भयात असं म्हणलेलं आहे. छोटंसं म्हणून नेहमी चांगलं कर्म करायचा प्रयत्न केला. असं नाही आपल्याला की 5 मिनटं काम चांगलं काम केलं की आता वास मला आता काही पुढे बघायला नको, तसं नको विचार करू. चांगलं कर्म केलेल्या माणसाला कधीही दुर्गती प्राप्त होणार नाही, त्याचा विनाश होणार नाही, तर तो नक्कीच त्याची सद्गती, त्यामुळे चांगल्या गोष्टीमध्ये त्याचं पुढे पुढच्या आयुष्य त्याला प्राप्त होतं. आता कसं होतं हे पुढच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. प्राप्य पुण्यकृता लोका नुषित्वा शाश्वती समाहा शुचीनां श्रीमतांगेहे योग भ्रष्टोभिजायते. असा जो व्यक्ती आहे ज्यांनी चांगलं कर्म केलेलं आहे, पुण्यकर्म, पुण्य म्हणजे वैयक्तिक स्वार्थासाठीचं कर्म नाही, वैदिक कर्मकांड नाही, हे कोणतं निष्काम कर्म आहे. फळा कर्मफळाची इच्छा अपेक्षा न बाळगता केलेलं तप साधन, त्याद्वारे केलेलं कर्म आहे. समष्टीसाठी केलेलं कर्म आहे, व्यष्टीसाठी नाही. असं कर्म प्राप्य पुण्यकृत, असा पुण्यकृत पुण्यकर्म केलेला जो व्यक्ती आहे त्याचं काय होतं, त्याला चांगल्या लोकांमध्ये शाश्वती समाहा लोका त्याला प्राप्य होतो, म्हणजे तो स्वर्गासारख्या चांगल्या लोकामध्ये, चांगल्या भागामध्ये, सगळ्या दुसऱ्या जगामध्ये तिथं तो जातो. आणि कसा, शाश्वती समाहा, समाहा म्हणजे काळ, वेळ, भरपूर काळ, शाश्वतीच खूप वेळ तो त्या स्वर्गलोकामध्ये तो वावरतो, तो राहतो, त्याचं पुण्य आहे तोपर्यंत राहतो. चांगल्या पुण्यकृता चांगल्या लोकामध्ये तो राहतो. आणि नंतर काय होतं, पुण्य तिथलं संपलं की काय होतं, मग पुण्याचा क्षय झालेला 8व्या अध्यायात येणारच आहे. नंतर थोड्या दिवसांनी साधारण 2 महिन्यांनी आपला 8वा अध्याय येईल, 8व्या अध्यायामध्ये येणारच आहे की क्षीणे पुण्ये मरते लोके विषमते. क्षीण पुण्य, पुण्याचा नाश संपल्यानंतर, साठा संपल्यानंतर तो स्वर्गलोकातून खाली येतो. आणि त्याला कुठे जन्म मिळतो, आता बघा वेगवेगळ्या प्रकारचे मानव जन्म येतो, योनी येतो, हे वरल्या श्लोकामध्ये सांगितलं, दुर्गतीला जात नाही. पण मानव योनीमध्ये सुद्धा शुचीनाम श्रीमतां गेहे, गेहे म्हणजे घरी, शुचीनाम आणि श्रीमतां, श्रीमतां म्हणजे काय ती मोठ्या मोठ्या गाड्या असणाऱ्या, भरपूर जमीन जुमला असणाऱ्या, कुठले तरी मोठे मोठे राजे असल्या नाही, श्रीमंत म्हणजे भौतिक श्रीमंती नाही, शुचीनाम श्रीमता अत्यंत पवित्र असणाऱ्या आणि वर्तनाने अत्यंत श्रीमंत असलेल्या अशा घरांमध्ये तो व्यक्ती जन्म घेते, तो आत्मा जन्म घेतो. आले लक्षात, चांगल्या घरामध्ये त्याला, चांगल्या म्हणजे खाऊन पिऊन सुखी नाही. आता कितीतरी आपले संत आपल्याला माहिती की ज्यांच्याकडे खूप दारिद्र्य होतं, पण त्यांच्या आईवडिलांचं पुण्याई खूप चांगली होती. एकनाथ महाराज घ्या, तुकाराम महाराज घ्या, ज्ञानेश्वर महाराज घ्या, त्यांच्या

खांब आहे चांदीचा तो, आणि मग आपण पंढरपूरच्या मंदिराकडे जायला लागतो. मंदिरामध्ये जाण्याच्या जस्ट अलीकडे, जय विजयच्या अलीकडे उजव्या बाजूला, म्हणजे भगवंताच्या डाव्या बाजूला एक समाधी आहे, ती आहे भानुदास महाराजांची समाधी, जे एकनाथ महाराजांचे पणजोबा होते, त्यांनी ते मंदिर, ते विठ्ठलाची मूर्ती तिकडून इकडे आणलेली आहे. म्हणजे एकूण काय मला सांगायचं आहे तुम्हाला, की याच्यामध्ये सांगितले की शुचीनाम श्रीमतांगे, हे म्हणजे म्हणजे मला कोणाला नावं नाही ठेवायचे, अत्यंत पैसा असणाऱ्या लोकांमध्ये फक्त जन्म घ्यायचं असं नाही, शुचीनाम श्रीमता, आय होप यू अंडरस्टँड दिस मच. अशा ठिकाणी तो हा योगभ्रष्ट जो आहे, हा ज्याची योगा साधना, ज्याची साधना तप अर्धवट झालं, योगभ्रष्ट म्हणजे तो म्हणजे भ्रष्टाचारी नाही आहे, योगभ्रष्ट, योग करता करता जो भ्रष्ट झाला, या नाही त्या मृत्यू आला, काहीतरी विस्मरण झालं, अपघाती मृत्यू आला, लाईक दॅट, तर तो अभिजाय येते, तो ते जन्म चांगल्या घरामध्ये तो जन्म घेतो. किंवा काय होतं पुढच्या श्लोकामध्ये, अथवा योगिनामेव कुले भवती, अथवा योगिनामेव कुले भवती धीमता, एतद्धि दुर्लभतर लोके जन्म यदी दृशम. बा मगाच्या श्लोकात काय म्हणलं होतं, शाश्वती समाह तो शुची त्या लोकामध्ये राहतो, हो की नाही, पुण्य प्राप्त करून तो पुण्याचा एन्जॉय करतो, तो ते स्वर्गसुख. आता काय म्हणलं, अथवा, नाहीतर काय होतं, तो स्वर्गात वगैरे जातच नाही, अथवा योगीना लगेच इथेच त्याला चांगल्या घरामध्ये जन्म मिळतो. अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम, धीमताम, धी म्हणजे बुद्धी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता, कुले भवती धीम, बुद्धिमान, बुद्धी कसली बुद्धी, नुसती मॅथमॅटिक्सची बुद्धी नाही आहे इथे, इथे बुद्धी म्हणजे भगवंताच्या साधनेची म्हणजे ज्यांची बुद्धी रमते असे लोक, कुले भवती धीमताम, अशा धीमताम लोकांच्या घरी तो जन्म घेतो, म्हणजे त्याला तिकडं अजून एक स्टॉप घ्यायचं कारणच नाही, डायरेक्ट डायरेक्ट एंट्री आहे त्याची परत पृथ्वीवरती, धीमताम कुले भवती धीमताम अशा घरामध्ये त्याला प्रवेश प्राप्त होतो लगेच. आणि एतद्धी दुर्लभतर, याच जन्मी इथंच लगेच, याच जन्मी म्हणजे याच भूलोकावरती, याच जन्मीने याच भूलोकावरती लगेच त्याला जन्म मिळतो पुढचा, दुर्लभतर अत्यंत दुर्लभ असा, नाही तर जायला लागतं ना कुठंतरी नरकात स्वर्गात, तसं न होता त्याला इथं लगेच याच पृथ्वी लोकावरती त्याला जन्म मिळतो. कुठे, कुले भवती धीमताम, अत्यंत धीमताम अशा बुद्धिमान, आणि ज्यांचा ज्यांची पूर्वपुण्य आहे, यांच्याकडे ही परंपरा चालत आलेली आहे, त्यांच्या गुण, म्हणून तर कुळाचं महत्त्व आहे आपल्याकडे, म्हणे जसं रामाच्या बाबतीत म्हणलेलं आहे, किंवा त्या सगळ्या हरिश्चंद्र आणि भगीरथाचे प्रयत्न आहे, दशरथ आहे, दिलीप आहे, त्यांचे जे सगळेजण वंशज आहेत रामाचे पूर्वज आहेत, त्यांच्या बाबतीत पण म्हणलेलं आहे जसं की चांगल्या वंशामध्ये, म्हणून आपण म्हणतो की तुम्ही अमक्या अमक्या वंशाचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला वेगळा अभिमान नाही, पण आपल्याला ती इब्रत, ती जी क्वालिटी आहे आपली, ती आपल्याला तशी जपायची आहे, जमलं तर वाढवायची आहे, पण खाली न येऊ द्यायची आहे, म्हणून तरी म्हटलेलं आहे भगवंतानी म्हटलेलं रामाची, म्हणून राम प्राण जे आहे पर वचन न जाय, तसं चांगल्या लगेचच त्याला, म्हणजे मगाच्या श्लोकामध्ये म्हटलं होतं की तो पृथ्वीवरती स्वर्गात जातो, पुण्य भोगतो आणि खाली येतो, तसं इथे त्याला लगेचच पृथ्वी लोकावरतीच एतधी इथंच त्याला जन्म मिळतो, आणि तो चांगल्या घरामध्ये मिळतो, धीमताम कुले जन्म मिळतो आता. आणि मग त्याला ऑब्वियस आहे पुढे काय दिलेलंच आहे पुढच्या श्लोकामध्ये, तत्रतम बुद्धिसंयोग लभते पौर्वदेहिकम यतते चततो भूय संसिद्धौ कुरु नंदन. तिथं काय होतं आता, आता काय, आता इथं तेव्हा कुले भवती धीमतामच्या घरामध्ये तो जन्मला, मग काय होणार आहे, बुद्धिसंयोग त्याचं ते पूर्वजन्मीचे जे संस्कार आहेत, पूर्वजन्मीचं त्याची साधना तप ज्ञान त्यांनी जे प्राप्त केलेलं आहे, त्याच्यामुळे काय होतं, त्या ते त्याला या देहीसुद्धा आठवतं, पौर्वदेहिकम पूर्वदेही पूर्वीच्या देही पूर्वीच्या आयुष्यामध्ये जे त्यानं केलेलं तप आहे, बघा कितीतरी असे आहेत की जे पाचव्या वर्षी त्यांचं मुंज झाली आहे, त्यांना सगळे वेद घडाघडा म्हणायला आलेले आहेत, आपल्याला माहिती आहे की श्रीपाद श्रीवल्लभांचं आहे, ऋषी सरस्वतींचं उदाहरण आहे, हे अगदी आत्ता आत्ताची उदाहरणं आहेत, म्हणजे अलीकडची या युगामधली उदाहरणं सांगते मी तुम्हाला. अशा प्रकारे पौर्वदेहिक पूर्वीच्या देहामध्ये केलेली साधना असते ती त्यांना या जन्मीसुद्धा आठवते, आणि त्याचा संयोग होतो, ती त्यांच्या या आयुष्याची जोडली जाते. याच पृथ्वीतलावर ज्याला जन्म मिळाला आहे, तात्काळ त्याला
इतर कुठे जावं लागलं.

0: दुसऱ्या लोकांमध्ये कुले भवती धीमताम, अशा माणसांच्या घरामध्ये ज्याला जन्म मिळालेला आहे त्याचं काय होतं सांगितलेलं आहे. जो आत्ता मी म्हटल्याप्रमाणे की पौर्वदैहिक मागच्या जन्मी म्हणजे या जन्मी केलेलं जे त्याची साधना आहे, त्याचं जे तप आहे, ज्याचा अभ्यास जो आहे तो त्याला पुढच्या जन्मी आठवतो. आता तुम्ही किती जर तुम्ही ज्याच्यातले आपल्यातले काही जण आहेत की वेगवेगळी संतांची तर उदाहरणं आहेत, पण तुम्ही बघा नृसिंह सरस्वती महाराजांचं उदाहरण आहे की त्यांना आधी जन्मल्यानंतर तर बोलता येत नव्हतं ते, आणि त्यांच्या वडिलांनी त्यांची मुंज करायची ठरवलं. गावातल्या लोकांनी खूप त्यांच्यावर टीका केली, अरे बोलता येत नाही काय मुंज करताय म्हणून. परंतु त्यांनी स्वतः आईच्या जेव्हा डोळ्यामध्ये पाणी आलं, त्यांनी स्वतः खून करून सांगितलं की मुंजीवंदनाचं व्रतवंदाचं जानव्याचं चिन्ह करून सांगितलं की माझी मुंज करा. म्हणजे मग मी त्यांना समजलं की ह्याचं काहीतरी मुंजीशी संबंधित असं गोष्ट आहे. आणि त्यांनी स्वतः घरामध्ये असं त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे, आणि खूप जुनी गोष्ट नाही आहे, की त्यांनी घरातली लोखंडी पहार आणली. लोखंडी पहार म्हणजे तुम्हाला तर काही खूप कमी जणांना माहीत असेल, मॉर्टर अँड पेस्टल ज्याला म्हणतात आत्ताच्या ह्याच्यामध्ये एवढी एवढंच असतं, ते पूर्वी उखळ आणि पहार असायचं, आणि ती पहार लोखंडी असायची. ती जड पहार त्यांनी उचलून आणली, आणि त्यांनी त्या लोखंडी पहारीचं रूपांतर सोन्याच्या पहारीमध्ये केलं. म्हणजे त्यांनी दाखवून दिलं की मी कुणीतरी वेगळा आहे आणि तुम्ही माझी मुंज करा, हे सगळे प्रॉब्लेम मिटतील. तसं श्रीपाद शिवल्लमांनी वंदनीय शंकराचार्यांचं सुद्धा तसंच झालं. ते लहान होते आणि त्यांना सांगितलं, त्यांना त्यांनी ज्या मुंज केल्याबरोबर त्यांनी जे घडाघडाघडाघडा सगळे वेद म्हणायला सुरुवात केली, लोकांनी आश्चर्याने तोंडात बोट घातलं. असे कितीतरी जण आहेत. आपण ज्ञानेश्वर महाराजांचं आणि निवृत्ती महाराजांचं निवृत्तीनाथांचं पण त्यांना अभ्यास करायसाठी कुठे गुरुगृही जायला लागलं नाही. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीमातांनी ज्ञानेश्वर महाराजांना त्यांची ज्ञान दिलेलं आहे, दीक्षा दिलेली आहे. तर त्याप्रमाणे त्यांना काय होतं, पूर्वीच्या देहामधलं जे तिथं पूर्वीच्या देहामधले, कारण नंतरच्या देहातलं वर्णन आहे, म्हणून आत्ताची जी केलेली साधनं आहे ती निश्चितपणे आपली आपल्याला पुढच्या वर्षी उपयोगी पडते. जसं असं आपण चौथीतनं पाचवीत जातो तेव्हा आपल्याला बेरजा वजा बक्या ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डेसि याचे ज्या अशा गोष्टी येतात, तसं पाचवीमध्ये आपण परत एक कसा काढायचा, दोन कसे, हाऊ टू ड्रॉ 1 2 3 ए बी सी बघत नाही. आपल्याला ते ज्ञान आहे हे गृहित धरून आपल्याला आपण नवीन इयत्तेतलं शिकवतात. तसंच असतं अशा लोकांच्या बाबतीत काय होतं, त्यांचं पूर्वदेहीचं जे ज्ञान आहे, तप आहे, साधन आहे, ते त्यांना नंतरच्या जन्मामध्ये उपयोगी पडतं आणि त्याचा बुद्धिसंयोग होतो आणि ते पुढच्या पायरीपासून चालायला लागतात आणि मग त्यांना चांगली संसिद्धी, चांगली सिद्धी त्यांना प्राप्त होते. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोपिसः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. आता इथं म्हटलेलं आहे पूर्वीच्या, ह्या मगाशी म्हणलं पौर्वदेहिकं, पूर्वाभ्यासेन तेन एव, पूर्वीच्या जन्मीच्या अभ्यासाने इथं त्यांना काय होतं, इथं ते प्राप्त ही यवशो अवशो अवशोपी सहा, त्यांना इथंसुद्धा ते सगळं परत पुढचं ज्ञान आणि तप प्राप्त करायला ते सुरुवात करतात या जन्मीने नंतरच्या जन्मी. आणि काय होतं, जिज्ञासू अपि, ते जिज्ञासू असतात आणि कसं आहेत, योगस्य शब्दब्रह्माती वर्तते. आणि म्हणून ती जी होती स्टेप एक मगाची, की त्यांना स्वर्गलोकामध्ये जावं लागतं किंवा आणखीन काही करायला लागतं, तो मधलं जे अंतराल आहे तो त्यांचा शब्दब्रह्माती वर्तते, त्याच्यामधनं ते पार जातात. इन केस त्यांना जावंच लागलं, प्राप्य पुण्यकृता लोकान या श्लोकामध्ये सांगितल्यामुळे इनकेस त्यांना स्वर्गलोकामध्ये जावंच लागलं, तर त्यातले काही जणं काय होतात, सुख भोगून खाली येतात, काही जणं इथल्या इथंच जन्म पावतात चांगल्या धीमतांकुले, आणि काही जणांचं काय होतं, शब्दब्रह्माती वर्तते, म्हणजे ते ब्रह्मलोक स्वर्गलोकामध्ये जाऊनसुद्धा वावरूनसुद्धा तिथेसुद्धा ते शब्दब्रह्म असतात. म्हणजे शब्द स्वर्गामधलेसुद्धा जी सुख आणि सोयी आणि सुविधा आणि ते अप्सरांचे डान्स आणि जी काय शय्या असेल ती ते त्याच्याकडे ते वैराग्यपूर्ण राहतात तिथे, शब्दब्रह्माती वर्तते. म्हणजे तीन प्रकार, म्हणजे स्वर्गात गेले तरी सुद्धा तिथलं सुख उपभोगतात खाली येतात, किंवा गेले तरी शब्दब्रह्मरूपाने राहतात ते, आणि तिसरे कोण सांगितलं की जे इथेच लगेचच कुले भवती धीमताम, अत्यंत धीमताम बुद्धिमान कुला घरांच्या माणसांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये जन्म घेतात. हे आता आपल्याला आत्तापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि अर्जुनाच्या माध्यमातून हे वेदव्यासांच्या आता रिसेंटच गुरुपौर्णिमेचा सण झालेला आहे. वेदव्यासांचे आपल्यावरती कितीतरी प्रचंड उपकार आहे सगळ्या पृथ्वीच्या मानवजातीवरती की ज्यांनी ते लिहून ठेवलं ते त्यामुळे आपल्याला आज प्राप्त झालेलं आहे आणि अर्थात त्याच्यावरती टीका केलेली आहे शंकराचार्यांनी. टीका म्हणजे मला एकदा मध्यंतरी इथे बिल्डिंगमध्ये आमच्या प्रश्न विचार टीका म्हणजे आपण जी करतो टीका म्हणजे म्हणजे बॅड कॉमेंट वर्स्ट ॲडवर्स कॉमेंट्स म्हणजे टीका असं समजलं जातं मराठीमध्ये. ही टीका नाही आहे म्हटलं, ही टीका म्हणजे कॉमेंटरी आहे, ती कॉमेंटरी आहे म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन आहे ज्याच्यामध्ये त्यातल्या शब्दांचा अर्थ दिला जातो आणि आपल्यासाठी काही चांगली चांगली उदाहरणं पण सांगितली जातात. असं अनेक टीके गीतेवरती तर सगळ्यांनी लिहिले, तुम्हाला मी आत्तापर्यंत खूप वेळा बोललेली आहे, शंकराचार्यांनी लिहिलं आहे, अनेक बाकीच्या म्हणजे रामानुजाचार्यांनी लिहिलं आहे, मध्वाचार्यांनी लिहिलेलं आहे, लोकमान्य टिळकांनी लिहिलं, अत्यंत बाकीच्या कुठासुद्धा खूप परदेशी आणि पर वेगळ्यावेगळ्या लँग्वेजमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, सगळ्यांनी लिहिलेलं आहे. तर ते म्हणजे शब्द ब्रह्माती वर्तते, ते कसे होतात हे सगळे लोक आहेत ते जरी तेच गेले स्वर्ग लोकामध्ये तरीसुद्धा ते तिथेसुद्धा ते कशातही गुंतत नाहीत आणि ते परत पृथ्वीवरती येतात. प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषा अनेक जन्म संसिद्धस्ततो याति परांगतिम. आता बघा, अनेक जन्म संसिद्धस्त इन केस पुण्य खूपच त्यांनी केलेलं तप किंवा अभ्यास खूपच कमी असेल तर काय होईल, प्रयत्नात यतमानस्तु तो यती जो आहे त्याचं प्रयत्नांमुळे त्याच्यामुळे काय होतं तो बाकीच्या जन्मात तो जातो परंतु त्याला नंतर हा मानव जन्म प्राप्त होतो. संशुद्ध केलबिशा त्याच्या मनातलं जे पाप आणि हे आहे ते जाईपर्यंत धुतलं जाईपर्यंत त्याचं दुसऱ्या जन्मामध्ये येतो आणि नंतर तो परत मानव जन्मामध्ये येतो. आपल्याला आठवते मी 2-3 सेशनपूर्वी गोष्ट सांगितलेली होती की भरताची आणि याची त्याला हरिण असतं आणि मग ती भरताचा जन्म नंतर झाला त्याचा हरिण तो योगी असतो आणि तो ऋषभदेव आणि तो त्याला हरिण दिसतं अंतकाली म्हणजे तसं सगळं वैराग्य हरणाच्या प्रेमापोटी त्याचं वैराग्य थांबतं वैरागी वृत्ती त्याची आणि तो हरणाच्या बाळाची काळजी घ्यायला लागतो आणि त्याच्या नादामध्ये तो त्याची ती तप आणि साधना त्याची राहून जाते आणि हरणाचा पाडसारा समोर ठेवूनच त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे नेक्स्ट जन्म तो हरिण होतो आणि हरिण झालं तरीसुद्धा नंतरच्या जन्मी तो भरत राजा म्हणून जन्मलेला आहे आणि त्यामुळे त्याचं कुठे गेलेलं नाही, त्याला मध्ये एक जन्म घ्यावा लागला. तसं प्रयत्नाद्यतमान असतो अनेक जन्म संसिद्ध असतो, त्याला एकच जन्म सांगितलं आहे, अजामिळाचं जन्माचं सांगितलेलं आहे, कित्येक आहे. तर तसं इथे अनेक जन्म त्याचे जन्म होतात पण निश्चितपणे त्याला संशुद्ध किलबिषा त्याचं जे पाप आहे ते सगळं नष्ट होऊन किलबिष जे आहे ते नष्ट होऊन त्याला काय होतं ततो याती परांगती मग तर त्याला याती म्हणजे प्राप्त होते परांगती त्याला परागती प्राप्त होते म्हणजे तो ब्रह्मपदाला पोचतो त्याला मुक्ती मिळते परमात्मा स्वरूपामध्ये लीन होतो. सगळे प्रकार सांगितले 4-5 वेगळे म्हणजे आपल्याला काय आता ठेवलं नाही मी असं झालं तर काय होईल तसं झालं कवी स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात दुसऱ्या अध्यायात म्हणलं होतं तसंच आहे. पुढचं आज आपला हा अध्याय संपणार आहे. तपस्विभ्योधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन. योगी माणसाचं भगवंतानी इथे श्रेष्ठत्व दाखवलेलं आहे. तपस्वीपेक्षा सुद्धा कर्मयोगी आहे हा इथला निष्काम कर्म करणारा आणि भगवंताची आराधना करणारा असा आहे हा. तपस्वीभ्यो तपस्वी असणाऱ्यांमध्ये सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. ज्ञानीभ्यो ज्ञानी म्हणजे इथे आत्मज्ञानी नाही आहे, ज्ञानी म्हणजे ज्याला भौतिक ज्ञान आहे असा परोक्ष ज्ञान आहे ज्याला बाकीच्या गोष्टींचं ज्ञान आहे. त्यांना अभ्यास केला आहे पण त्याचा तो तिकडे नाही गेलेला, कळलं का? दुसऱ्यांना शिकवायचं म्हणून ज्ञान पैसा प्राप्त करायचा म्हणून त्यांनी आचार्यपद घेतलेलं आहे किंवा अभ्यास केलेला आहे. ज्ञानी आहे तो पण तो तसा ज्ञानी नाही, परमात्म्याचं अपरोक्ष ज्ञान त्याला झालेलं नाही आहे, हां परोक्ष ज्ञान आहे तो, तर तो तसा ज्ञानी आहे. ज्ञानीभ्योपी अधिको मत कर्मीभ्याच्या अधिक कर्मीभ्य म्हणजे कोण? तर वेदांमधले ऋग्वेद वेदांमध्ये झालेले कर्मकांड करणारा वेगवेगळे यज्ञ करणारा पण त्या कर्म यज्ञामध्ये त्याचा काय आहे त्याचा भाव आहे. पाऊस पडू दे, माझ्या मला मुलगा होऊ दे, माझं अमकं ह्याच्यावरती माझ्या. आता रावणाने नाही का तो यज्ञ शेवटी शेवटी त्यांनी एक तपश्चर्या केली ती की रावणा रामाच्या विरुद्ध त्याला जिंकून यश मिळावं म्हणूनसाठी. तसं वेगवेगळ्या पद्धतीने यांचा कर्म चालू असतो, म्हणजे कुठल्या तरी भौतिक लाभासाठी केलेलं कर्म. सत्यनारायणाची पूजा करू दे, देवाला कुठलीच कुलदेवता आहे त्याला आम्ही जाऊन येईन बाबा म्हणे, माझ्या मुलाला नोकरी लावू दे, मला सुनेला मुलगा होऊ देत, असं एटसेट्रा एटसेट्रा. तसं कर्मीभ्य म्हणायचं त्याला, का सकाम कर्म करणारा म्हणजे कर्मीभ्यश्च्या अधिक योगी. म्हणून योगी हा जो आहे, निष्काम कर्म करणारा आणि तपससाधना करणारा योगी योगी आहे, योगारूढ आहे तो. मात्र काय, तस्मात योगी भवा, म्हणून तू योगी हो. योगी म्हणजे अंगाला भस्म फासून जायचं नाही आहे इथे हिमालयामध्ये. योगी म्हणजे ज्ञान प्राप्त करायचं आणि निष्काम कर्मतेने सगळ्या सृष्टीसाठी समष्टीसाठी काम करायचं आहे, समष्टीचं काम आणि तुझा तुझा स्वधर्म पाळायचा आहे हे सांग भगवंत सांगत आहे त्याच्यामध्ये अर्जुनाला, ज्याच्यामध्ये युद्ध करायचं आहे. तू तुझा स्वधर्म आहे, तू क्षत्रिय आहेस आणि तुला तुझ्या प्रजेच्या रक्षणासाठी, तुझ्या कुटुंबाच्या, हे जे काय काय आत्तापर्यंत झालेलं आहे त्याच्यासाठी तुला इथे युद्धाला उभं राहायचं आहे. तपस्वी म्हणून तू युद्धाला उभं राहा, तस्माद योगी भवा अर्जुना, असं सांगतायत. शेवटचा श्लोक, योगिनामपि सर्वेषां मद्गते नांतरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः. योग्यांच्यामध्ये सुद्धा, असे जे तुला योगी म्हणतोय त्याच्यामध्ये सुद्धा काय असतं, योगिनामपि सर्वेषां, सर्व योग्यांमध्ये सुद्धा मद्गतेन अंतरात्म, माझ्या अंतरात, त्यांच्या अंतरात्म्यामध्ये ते माझ्या मला धारण करतात, हां माझ्यापर्यंत पोचतात. आणि कसे आहेत, त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांनी मला धारण केले आहे, त्यांच्या बुद्धीमध्ये. श्रद्धावान भजते योमाम, आणि अत्यंत श्रद्धा त्यांची माझ्यावरती आहे. भजते योमाम, असे माझे निरंतर माझे भजन करणारे जे आहेत, माझंच बुद्धी मनामध्ये विचार करणारे जे आहेत ते काय आहेत, ते समे युक्ततमो मता, ते मला ते माझ्या सगळे लाडके युक्ततम मत आहे, ते माझ्या दृष्टीने सगळ्यात माझे आवडते योगी आहे, असं इथं भगवंतांनी अर्जुनाला सांगण्यासाठी केलेलं आहे. म्हणजे हे सगळं केलं तरी सुद्धा तुमच्या एक लक्षात आलं असेल की श्रद्धा पाहिजे आहे सगळं करताना, श्रद्धा आणि अश्रद्ध. शंकराचार्यांनी विवेक चुडामणी म्हणजे आणि सगळ्यांनी सांगितलेलं आहे. शंकरांचं मी जास्त तुम्हाला लगेच आठवलं म्हणून उदाहरण सांगितलं की श्रद्धा म्हणजे आपली शास्त्र, शास्त्र म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री नाही, शास्त्र म्हणजे आपली जी वेद विद्या उपनिषद, वेदांपेक्षा सुद्धा उपनिषद, आणि आपल्या शास्त्र आणि आपले जी श्रुती स्मृती हे ग्रंथ आहेत आणि पुराण आहेत आणि आपला जो सनातन धर्म याच्यावरती श्रद्धा असणारा जो आहे तो मला श्रद्धावान आहे. तो श्रद्धावान कसा आहे, माझा युक्ततम आहे, तो सगळ्यात माझा लाडका आहे, योगी असं मी समजतो. हे आता इथं याच्यामध्ये या 6व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. मला वाटतं हा 6वा अध्याय यासाठी आपल्याला खूप चांगला धडा देतो आहे की आपण सगळ्यांनी चांगलं काम करायचं आयुष्यामध्ये, त्याचा निश्चित आपल्याला म्हणजे त्याचं निश्चित रूपांतर कुठेतरी चांगलंच होणार आहे, त्याच्यामुळे आपलं काही नुकसान होणार नाही आहे. तर थोडक्यामध्ये माझं तुम्ही आज 6व्या अध्याय आपण 1/3 केलेलं आहे, 18 अध्याय आहेत गीतेमध्ये, आपण 6 अध्याय आत्तापर्यंत संपवलेत. पुढच्या म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून आपण 7व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. नमस्कार, धन्यवाद मंडळी, धन्यवाद.
1: Did you know community radio stations like 5EBI operate under a broadcasting license for a reason? Our license allows us to serve Adelaide's multicultural communities with programs that inform, educate, and entertain in many different languages and from many different cultures. As a licensed community broadcaster, 5EBI follows strict standards set by the Australian Communications and Media Authority, ensuring balanced programming, community access, local participation, and responsible broadcasting. That means when you tune in to 5EBI, you're hearing a station that exists for the multicultural community, not for profit. Your voices, your stories, your music, and your culture all have a place here. Community radio licenses help protect diversity on the airwaves and ensure communities across Australia continue to be heard. Thank you for supporting 5EBI, Adelaide's multilingual community radio station. 5EBI, broadcasting for our communities.